0: സുതാർ, രാഷ്ട്ര പ്രേം, അംഗ്രേജി ശാസൻ കാ വിരോധ്, സ്വാധീനതാ കി ഭാവന കെ സ്വർ സുനായി ദേതേ ഹേ.
1: ലീകെ മീര അഗല കണ്ടാ പഠിയേ.
2: ഹിന്ദി സാഹിത്യക്ക് സുപ്രസിദ്ധ രചനാകാർ ഭാരതേന്ദു ഹരിശ്ചന്ദ് അപ്നി യാത്രാവോ കെ ലിയ ചർച്ചിത് രഹേ ഹേ. ഉൻഹോനെ ഭാരത് കെ അനേക് ഗാവോ ഓർ നഗരോ കെ യാത്രായേ കി ഓർ ഉൻകെ വിഷയ മേ പത്ര പത്രികാവോ മേ ലിഖാ ഭി. പ്രകൃതി, ഇതിഹാസ്, സംസ്കൃതി ഓർ പുരാതത്വ കാ അധ്യയൻ കർണേ മേ യാത്രാവോ സേ ഉൻഹെ ബഹുത് സഹായത മിലി. വ മാൻതേ ഥേ കി ശിക്ഷാ കി പൂർത്തി പുസ്തകോ സേ ഹി നഹി യാത്രാവോ സേ ഭി ഹോതി ഹേ.
1: इस खंड से हमें पता चला कि भारतेंदु हरिश्चंद्र जी मानते थे कि शिक्षा की पूर्ति पुस्तकों से ही नहीं यात्राओं से भी होती है. അതായത് ഭാരതേന്ദു ഹരിശ്ചന്ദ്ര വിശ്വസിച്ചിരുന്നത് വിദ്യാഭ്യാസം അല്ലെങ്കിൽ എഡ്യൂക്കേഷൻ പൂർത്തിയാകുന്നത് പുസ്തക വായനയിലൂടെ മാത്രമല്ല യാത്രകളിലൂടെയാണ്. യാത്രകളെ ഏറെ സ്നേഹിച്ചിരുന്ന വ്യക്തിയായിരുന്നു ഭാരതേന്ദു ഹരിശ്ചന്ദ്ര. അഖിലാഖണ്ഡ് പടിയേ ഗൂഗിൾ
0: ടീക്കെ അധ്യാപികാജി. ഭാരതേന്ദു ഹരിശ്ചന്ദ്ര 1871 ഹരിദ്വാർ കി യാത്ര ഗേ ഥേ. വെ ലിഖത്തെ ഹേം മേരാ തോ ചിത് വഹാം ജാതേ ഹി ഏസ പ്രസന്ന ഓർ നിർമ്മൽ ഹുവാ കി വർണ്ണൻ കെ ബാഹർ ഹെ. ഹരിദ്വാർ കി പ്രകൃതി വഹാം കെ പർവതോം പക്ഷിയും വൃക്ഷവും ഓർ കൽക്കൽ ബഹതി ഗംഗ വഹാം കെ ഘാട്ടും ലോകോം ദുക്കാനോം ഓർ ഗംഗാ തട് കെ മനോരം ദൃശ്യം കോ ദേഖകർ വെ അതി ആനന്ദിത് ഹുയേ. ഇസ് പാർട്ട് മേ ഉനോനെ കവിവചന സുധാ പത്രിക കെ സമ്പാദക കെ നാം പത്ര ലിഖത്തെ ഹുയേ അപ്നി ഉസി ഹരിദ്വാർ യാത്ര കാ രോചക വർണ്ണൻ പ്രസ്തുത് കിയാ ഹെ. इस पत्र में प्रयुक्त हिंदी का स्वरूप लगभग 150 वर्ष पुराना है.
1: तो भारतेंदु हरिश्चंद्र हम बताता है कि मेरा तो चित वहां जाते ही ऐसा प्रसन्न और निर्मल हुआ कि वर्णन के बाहर है. അതായത് അദ്ദേഹം അവിടെ പറയുകയാണ് ഹരിദ്വാറിൽ എത്തിയപ്പോൾ അദ്ദേഹത്തിന്റെ മനസ്സ് വളരെ പരിശുദ്ധവും നിർമ്മലവുമായി തീർന്നു. അത് മാത്രമല്ല, ഈ കവിവചൻ സുധയിലേക്ക് അയക്കുന്ന ഏതൊരു കത്തിന്റെ രൂപത്തിലാണ് എഴുതിയിരിക്കുന്നത്. ഇത് ഏകദേശം 150 വർഷം പഴക്കമുള്ള ഹിന്ദി ഭാഷയാണ് ഇതിനകത്ത് ഉപയോഗിച്ചിരിക്കുന്നത്. हम आगे पाठ पढ़ेंगे. श्रीमान कविवचन सुधा संपादक महामहिम मित्र वरेषु, मुझे हरिद्वार का समाचार लिखने में बड़ा आनंद होता है कि मैं उस पुण्य भूमि का वर्णन करता हूँ जहाँ प्रवेश करने से ही मन शुद्ध हो जाता है. यह भूमि तीन और सुंदर हरे हरे पर्वतों से घिरी है, जिन पर्वतों पर अनेक प्रकार की वल्ली हरी भरी सज्जनों के शुभ मनोरथों की भांति फैलकर लहलहा रही है, और बड़े बड़े वृक्ष भी ऐसे खड़े है मानो एक पैर से खड़े तपस्या करते हैं, और साधुओं की भांति खाम ओस और वर्षा अपने ऊपर सहते हैं. आहा, इनके जन्म भी धन्य है जिनसे अर्थी विमुख जाते ही नहीं. फल फूल गंध छाया पत्ते छाल बीज लकड़ी और जल यहां तक की जले पर भी कोयले और राख से लोगों का मनोर्थ पूर्ण करते हैं. सज्जन ऐसे की पत्थर मारने से फल देते हैं. इन वृक्षों पर अनेक रंग के पक्षी चहचहाते हैं और नगर के दुष्ट बधिकों से निडर होकर कल्लोल करते हैं. वर्षा के कारण सब और हरियाली ही दिखाई पड़ती थी, मानो हरे गलीचा की यात्रियों के विश्राम के हेतु बिछायत बिछी थी. एक और त्रिभुवन पावनी श्री गंगा जी की पवित्र धारा बहती है जो राजा भगीरथ के उज्ज्वल कीर्ति की लतासी दिखाई देती है. जल यहां का अत्यंत शीतल है और मिष्ट भी वैसा ही है मानो चीनी के पने को बर्फ में जमाया है. रंग जल का स्वच्छ और श्वेत है और अनेक प्रकार के जल जंतु कल्लोल करते हुए यहाँ श्री गंगा जी अपना नाम नदी सत्य करती है. अर्थात जल के वेग का शब्द बहुत होता है और शीतल वायु नदी के उन पवित्र छोटे छोटे कणों को लेकर स्पर्श ही से पावन करता हुआ संचार करता है. यहाँ पर श्री गंगा जी दो धारा हो गई है, एक का नाम नील धारा, दूसरी श्री गंगा जी ही के नाम से. इन दोनों धाराओं के बीच में एक सुंदर नीचा पर्वत है और नील धारा के तट पर एक छोटा सा सुंदर चुटीला पर्वत है और उसके शिशर पर चंडिका देवी की मूर्ति है. यहाँ हरी की पेड़ी नामक एक पक्का खाड़ है और हिम स्नान भी होता है. विशेष आश्चर्य का विषय यह है कि यहाँ केवल गंगा जी ही देवता है, दूसरा देवता नहीं. यूं तो वैरागियों ने मठ मंदिर कई बना लिए है. श्री गंगा जी का पाठ भी बहुत छोटा है पर वेग बड़ा है. तट पर राजाओं की धर्मशाला यात्रियों के उतरने के हेतु बनी है और दुकानें भी बनी है पर रात को बंद रहती है. ये ऐसा निर्मल तीर्थ है कि इच्छा क्रोध की खानी जो मनुष्य है सो वहां रहते ही नहीं. प्रस्तुत अंश में लेखक भारतेंदु हरिश्चंद्र कविवचन सुधा पत्रिका के संपादक के नाम पत्र लिखते हुए हरिद्वार की सुंदरता का वर्णन कर रहे हैं. लेखक को हरिद्वार के बारे में लिखकर बहुत आनंद मिल रहा है क्योंकि एक ऐसी पवित्र जगह है जहाँ पहुँचते ही मन शुद्ध और शांत हो जाता है. यह जगह तीनों ओर से हरे भरे पहाड़ों से घिरी हुई है इन पहाड़ों पर तरह तरह की हरी भरी लताएं ऐसे लहरा रही है जैसे सज्जन लोगों की शुभ